सूचना पहले पुरिये पुनरक वना ताचे हंसा सगले जना कृष्णा ते जानाऊ हर हर नाचंती नाचना।

आहे जिनके राम वसे मन माए, तिथे भगत वसे के लोग करहे आनंद सच्चा मन सोए, सच खंड वसे निरंकार कर कर वेखे नदर निहार, तिथे खंड मंडल वर भंड